0: ईशा सुवाने कुरंत
1: कोब्बल
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफ सीनु नूनु ता शवियन
0: रंगळो फेमवेरुं एमे मैक को बुनाने की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वरर रंगळो वेहेता फेन्निगु मे बुनुमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हिफु माडु कोब्बल की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वणी दिवेहे एफ एम गेनस्ते शवियनि प्रोग्राम
2: शवियनि प्रोग्राम ए दिवेहे बहुगे सुवालो अन्ना ಕೊಂಗರು ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದೋಹೆಗರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ